0: MGM 90.8 FM.
1: अत्त दीप भव MGM विद्यापीठ गीत गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड गायिका कविता कृष्णमूर्ती MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत अत्त दीप भव.

0: MGM 90.8 FM presents with RJ Adnan.
1: नमस्कार, आरजे अदनान तुमच्या सोबत आहे ऑन एमजीएम 90.8 एफएम. सध्या पंढरीची वारी सुरू आहे. या निमित्ताने आषाढी एकादशीपर्यंत आपण दररोज वारी संदर्भात, संतांच्या संदर्भात बोलणार आहोत. तर एक प्रश्न पडतो आपल्याला की यार, ही वारी कधीपासून सुरू झाली होती, याचा इतिहास काय? तर पंढरपूर वारी ही खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे, ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पायी चालत जातात आणि विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य आणि टाळनाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. इसवी सन 1685 तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिली. संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले. तेथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन 1830 पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती. पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे तुकाराम कुटुंबात वाद होत गेले. या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूहून तुकाराम महाराजांची पालखी वेगळ्या पालखींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते आणि सध्या दरवर्षी सुमारे 43 पालखी पंढरपूरला येतात. वारीचे तीर्थयात्रेचे मुख्य चार प्रकार आहेत. पंढरपूरला वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी वर्षातून एकदा जातात आणि

0: पंढरपूरला वारीतून जाण्यासाठी चार तीर्थयात्रा असतात. वारकरी वर्षातून चैत्र वारी यात्रा, कार्तिकी वारी यात्रा, आषाढी वारी यात्रा, माघी यात्रा यापैकी कोणत्याही एका वारीतून पंढरपूरला जातात. अशाच प्रकारे आपण दररोज वारीबद्दल जाणून घेणार आहोत. ऐकत राहा MGM 90.8 FM.
1: MGM 90.8 FM presents with RJ Adnan.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
2: क्या ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NCT, छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM University मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patekar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 937171-4254.
1: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
2: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 940449422 9.
4: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी एमजीएम पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. एमजीएम क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. एमजीएम पेट केअर.

0: BA Honors in English, MA in English, Marathi, Hindi, Urdu and Sanskrit, PGD Diploma in Arabic, Diploma Programs in Creative Writing in English, Sanskrit, French, German, Urdu, Japanese, Persian and Translation. Yasubatas, Vivida Certificate Courses Sudha Uplabdha.
1: Limited seats available. Ask us bhet there www.mgmu.ac.in.
0: Kima call kara 9763679245, 9665353515 or 9371714259.
2: इंजिनियरिंगची डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स
2: AI मशीन लर्निंग IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनियरिंग
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन and control engineering जिथे शिकला म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं सोच बदलो इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो अच्छा जॉब तो मिलना ही है विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784
4: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही
5: झालं रे मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे
4: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत
5: BBA BCom MBA फायनान्स HR हॉस्पिटल मॅनेजमेंट PG डिप्लोमा MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा याशिवाय तज्ञ प्राध्यापक सुसज्ज लॅब बेस्ट कॅम्पस आणि बरच काही
4: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783891 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या MGM युनिव्हर्सिटी तुमच्या यशाचा मार्ग

Let's talk about healthy life. You are listening MGM 90.8 FM. RJ Adnan, तुमच्या सोबत आहे आणि हेल्दी लाईफ सेगमेंट मध्ये आज आपण बोलणार आहोत व्हिटॅमिन बी 12 याबद्दल. याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम फ्रॉम

0: MGM हॉस्पिटल। तर मॅम आजचा आपला टॉपिक B12 आहे, तर विटॅमिन B12 म्हणजे नेमकं काय?
1: जसं आपण आधी बोललो होतो की दोन प्रकारचे घटक असतात विटॅमिनचे, तर हा दुसऱ्या प्रकारच्या ज्यात येतो, वॉटर सोल्युबल ज्याला आपण म्हणतो। तर विटॅमिन B12 हे वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे, जे पाण्यात विरघळणारे विटॅमिन आहे, याला आपण कोबालामिन असंही म्हणतो। आणि या विटॅमिनच्या रेणूमध्ये कोबाल्ट तुम्ही ऐकलंच असेल, कोबाल्ट हा धातू असल्यामुळे त्याला कोबालामिन हे असं नाव दिलेलं आहे। लाल रक्तपेशी म्हणजे RBC निर्मितीसाठी आणि मज्जासंस्थेचे आरोग्य म्हणजे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमसाठी आणि DNA तयार होण्यासाठी ह्या विटॅमिन B12 ची अति आवश्यकता असते।
0: आणि मॅम विटॅमिन B12 चे वेगवेगळे प्रकार कोणते?
1: हा, याचे वेगवेगळे प्रकार असतात। तर कोबाल्ट हा जो धातू आहे त्याला कोणता घटक जोडला जातो यावर याचा प्रकार निर्भर करतो। जसं याचे चार प्रकार असतात, ज्याला आपण सायनो कोबालामिन, हायड्रॉक्सी कोबालामिन, मिथाईल कोबालामिन आणि एडिनोसाईल कोबालामिन असं म्हणतो। तर सायनो कोबालामिन म्हणजे हा सर्वात अधिक वापरला जाणारा पूरक प्रकार आहे। हायड्रॉक्सी कोबालामिन जो आपल्याला इंजेक्शनच्या स्वरूपात वापरला जातो, जो विटॅमिन B12 आपण घेतो। नंतर मिथाईल कोबालामिन हा आपल्या CNS साठी कार्यरत असतो। नंतर एडिनोसाईल कोबालामिन हा आपल्या RBC किंवा पेशींच्या ऊर्जा निर्माण करण्यासाठी महत्वाचा प्रकार आहे। तर असे याचे चार प्प्रकार आहे विटॅमिन B12 चे।
0: आणि मॅम यातील शरीरासाठी सर्वात उपयोगी प्रकार कोणते?
1: शरीरासाठी उपयोगी प्रकार याच्यातले मुख्य दोन आहे, ज्याला आपण मिथाईल कोबालामिन आणि एडिनोसाईल कोबालामिन असं म्हणतो। मिथाईल कोबालामिन हा जो प्रकार आहे तो आपल्या ब्लडमध्ये असतो आणि एडिनोसाईल कोबालामिन हा आपल्या लिव्हरमध्ये स्टोअर होतो। हा जरी वॉटर सोल्युबल विटॅमिन असला म्हणजे पाण्यात विरघळणारा, तरी हा एकमात्र असा विटॅमिन आहे पाण्यात विरघळणारा जो आपल्या लिव्हरमध्ये काही प्रमाणात स्टोअर होत असतो।
0: एक्झॅक्टली विटॅमिन B12 काय, कशा प्रकारे हे काम करतं याबद्दल आता आपण जाणून घेतलं। आपण अजून बोलूयात, बट थोड्या वेळानंतर। तोपर्यंत स्टे ट्यून।

0: वेलकम बैक, यू आर लिसनिंग MTM 90.8 FM, आरजे अदनान तुमच्या सोबत आहे. आणि हेल्दी लाईफ यामध्ये आज आपण बोलत आहोत व्हिटॅमिन B12 बद्दल. आपल्या सोबत आहेत डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम फ्रॉम MGM हॉस्पिटल.
1: आणि व्हिटॅमिन B12 हे कोणत्या पदार्थातून मिळू शकते?
2: व्हिटॅमिन B12 हे जे आहे ते प्रामुख्याने जसं जे नॉन व्हेजिटेरियन्स आहे, जे मांस खातात, मासे, अंडी किंवा जे दूध आणि डेअरी प्रोडक्ट्स खातात किंवा चिकन खातात, या सगळ्यांमध्ये भरभरून व्हिटॅमिन B12 असतो. आणि तसेच जे आपली आतडी असते तर त्यातून काही उपयुक्त जीवाणू देखील असतात जे थोड्या प्रमाणात हा व्हिटॅमिन B12 तयार करू शकतो आपल्यासाठी. आणि थोड्याफार प्रमाणात हे दही मध्ये लॅक्टोबॅसिलाय असतं, त्याच्यातून पण हे ते जे जीवाणू आहे ते आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीरपणे हे व्हिटॅमिन B12 निर्माण करू शकतात.
1: आणि आपल्या शरीराला दररोज किती व्हिटॅमिन B12 ची आवश्यकता असते?
2: हे पण फॉलिक ऍसिड सारखं कमी प्रमाणातच लागणारं व्हिटॅमिन आहे. तर सामान्य प्रौढ व्यक्तींसाठी दररोज सुमारे 2 मायक्रोग्राम या प्रमाणात व्हिटॅमिन B12 ची आवश्यकता असते. तसंच जर लहान मुलात जर आपण बघायला गेलो तर वयानुसार 0.5 ते 1.5 मायक्रोग्राम अशा प्रमाणात ते लागतं. नंतर आपण जर प्रेग्नेंट वुमेन किंवा लॅक्टेटिंग वुमेन ज्यांना म्हणतो आपण, त्यांच्यात 2.2 ते 2.6 या मायक्रोग्राम प्रमाणात ते लागतं.
1: आणि व्हेजिटेरियन लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता जास्त प्रमाणात आढळते, हे खरे आहे का?
2: हे एकदम खरे आहे की व्हिटॅमिन B12 हे नैसर्गिकरित्या, जसं आधी सांगितलं मी की ते प्रामुख्याने जे प्राणीजन्य अन्न आहे त्याच्यातूनच आपल्याला ते मिळत असतं. त्याच्यामुळे जे लोक हे खात नाही, जसं जे पूर्णपणे शाकाहारी आहार घेणारे लोक असतात, विशेषतः जे दूध आणि दूधजन्य पदार्थ किंवा डेली प्रोडक्ट जे खात नाही, जे घेत नाही, त्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता होण्याचा अधिक धोका असतो.
0: तर डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम सोबत आपण अजून बोलणारच आहोत अबाउट व्हिटॅमिन B12 बद्दल, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: Cheers Corner, Bombay Heights, 9th floor, Bid Bypass Road, Chhatrapati Sambhajinagar.
1: MTM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्यूचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 9.

0: आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन खूप महत्वाचं आहे याबद्दलच आज आपण बोलत आहोत. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम फ्रॉम MGM हॉस्पिटल. तर व्हिटॅमिन B12 बद्दल आपण बोलत आहोत
1: आणि मग शाकाहारी व्यक्तींनी व्हिटॅमिन B12 ची कमतरता टाळण्यासाठी काय करावे.
2: एकदम चांगला प्रश्न आहे. जे शाकाहारी व्यक्ती असतात, जर दूध, दही, ताक, पनीर या गोष्टी जर यांचा आहार घेतला किंवा यांचा समावेश केला त्यांच्या आहारात, तर ते एक रित्या कमी होऊ शकतं. किंवा ज्यांना यांचाही वापर शक्य नाही आहे, जे वीगन असतात, जे दूध वगैरे पण नाही घेत, डेअरी प्रोडक्ट्स नाही घेत, त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता आढळू शकते. तर त्यांनी काय करावं, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त तपासणी करावी आणि रक्त तपासणीतून जर दिसलं की त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता आहे, तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन B12 च्या गोळ्या मिळतात, कॅप्सूल मिळतात किंवा इंजेक्शन पण असतात, ते घ्यावेत. पण स्वतःहून औषधं सुरू नाही करावी, ते जे घ्यायचं त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे.
1: आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता कोणामध्ये जास्त आढळत,
2: जसं आपण बघू, जसं पूर्णपणे जे शाकाहारी व्यक्ती आहेत जे मी आधी सांगितलं त्यांच्यात आढळू शकते, किंवा ज्यांच्यामध्ये रक्तक्षय असलेल्या ज्या महिला असतात, ज्यांना एनिमिया आपण म्हणतो त्यांच्यामध्ये, किंवा वृद्ध व्यक्तींमध्ये, किंवा पोट किंवा लहान आतड्यांचे शस्त्रक्रिया झालेले जे रुग्ण आहे, कारण हे व्हिटॅमिन B12 जे पोटा थ्रू एब्झॉर्ब होतं. जर पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा आतडीची शस्त्रक्रिया झाली असेल तर ते त्याचं एब्झॉर्प्शन कमी होतं त्या व्यक्तींमध्ये, किंवा ज्यांची पचन संस्थेचा ज्यांना आजार असेल अशा व्यक्तींमध्ये, रुग्णांमध्ये, किंवा प्रेग्नन्सीमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन B12 ची कमतरता जास्त आढळते.
0: सो मॅडम सोबत आपण अजून जाणून घेऊया अबाउट व्हिटॅमिन B12. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 और 9371714259.
2: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और एम्बियंस दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बायपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
3: इंजिनियरिंग ची डिग्री है पर हाथ जॉब नहीं ना,
4: कारण थ्योरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्री ला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रैक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशन चे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेंसर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
5: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
6: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
5: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
6: BBA, BCom, MBA, Finance, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि 1 वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
5: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: Let's talk about vitamins. You're listening to MGM 90.8 FM. Aple sobata hai the Dr. Manjusha Hure ma'am from MGM Hospital. Hospital. Tar apan vitamin B12 baddal janun ghet ahot. Ani vitamin B12 chi kamtarta zalyas konti lakshane disu yetat?
1: Survatila kasa hoil ki vyaktila thakva janvel kiwa tela ashaktapana chakkar yene asa वाटू शकते नंतर ते रक्तशय दिसून पण येईल मग त्याच्यानंतर जर कमतरता झाली तर जे आपलं CNS असतं सेंट्रल नर्वस सिस्टीम त्याच्यावर मुख्यतः परिणाम होत असतो तर त्याच्यामुळे काय होईल हातापायाला मुंग्या येणे सुरू होतील नंतर बधीरपणा येईल नंतर चालताना तोल जाण्याचं प्रमाण वाढेल पायातील संवेदना कमी होतील नंतर स्मरणशक्ती आणि एकाग्रता पण कमी होईल या सगळ्या गोष्टींवर जर वेळेस आपण उपचार नाही केला तर हे अति वाढत जातं तर ही छोटी छोटी लक्षणे आहे पण आपल्या लक्षात येणार सारखी लक्षणे आहे आणि त्याच्यावर त्वरित उपाय करता येत आपल्याला
0: व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे रक्तावर काय परिणाम होतो
1: व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे मेगॅलोब्लास्टिक एनेमिया या नावाचा रक्तक्षय होतो एनेमियामध्ये वेगवेगळे प्रकार असतात त्यातला एक आहे मेगॅलोब्लास्टिक एनेमिया यामध्ये जे RBC असतात लाल रक्तपेशी त्यांचा आकार वाढून जातो तर हा एकटा B12च्या कमतरतेमुळे नाही होत तर हे फॉलिक ऍसिड आणि B12 दोघांच्याही मिळून कमतरतेमुळे होत असतो म्हणून त्याच्यामुळे आपल्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि आपल्याला सतत अशक्तपणा जाणवतो तर हा मेगॅलोब्लास्टिक एनेमिया हा एक प्रकार जो आहे एनेमियाचा तो या B12च्या कमतरतेमुळे होतो
0: आणि यासाठी उपचार कोणते
1: उपचार एकदम सोपे आहे जी पण कमतरता आहे त्याचं कारण शोधून काढायचं जसं जे मी कारण सांगितली वेगवेगळी त्याच्यापैकी कुठलं कारण आहे ते शोधून काढायचं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यांनी ते जे कारण आहे त्याच्यावर उपाय करायचा व्हिटॅमिन B12च्या गोळ्या सुरू करायच्या किंवा जर व्हिटॅमिन B12चं प्रमाण अगदीच कमी असेल तर इंजेक्शनद्वारे पण व्हिटॅमिन B12 आपल्याला घेता येते आणि बऱ्याच वेळा फॉलिक ऍसिडची पण कमतरता असते त्याच्यासोबत तर दोघांचंही सोबत एकसाथ घेणं गरजेचं आहे फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन B12 हे दोघही कॉम्बिनेशन मध्ये एकत्र करून घ्यायला
0: डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम सोबत आपण अजून बोलणारच आहोत अबाउट व्हिटॅमिन B12 बद्दल बट थोड्या वेळानंतर तोपर्यंत स्टे ट्यून
2: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज
3: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा
2: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी visit mgmu.ac.in
4: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक आरोग्य तपासणी उपचार शस्त्रक्रिया लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6 कॉन्टॅक्ट नंबर 9860679130 MGM पेट केअर
5: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
6: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या
5: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स
6: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ भव्य दिव्य असा MGM कॅम्पस गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा
5: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in
7: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्रोग्राम BTech 4 इयर्स आफ्टर HSC कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग IoT सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Chhatrapati Sambhajinagar.

0: व्हिटॅमिन B12 बद्दल. आपल्या सोबत आहेत डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम फ्रॉम MGM हॉस्पिटल.
1: तुम्ही आमच्या लिसनर्सला अबाउट व्हिटॅमिन B12 बद्दल काय मेसेज देणार?
2: संतुलित आहार जो आहे हा व्हिटॅमिन B12 सर्वोत्तम स्रोत आहे. जे पूर्णपणे शाकाहारी आहे किंवा जे प्रेग्नेंट असतात किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहे जसं तुम्ही विचारलं होतं आणि ज्यांना रक्तक्षय असलेल्या व्यक्तींना, या सगळ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी तपासणी करून घ्यायला पाहिजे. व्हिटॅमिन बी ट्वेल्व च्या गोळ्या किंवा इंजेक्शन हे घेऊन त्याचं प्रमाण पूर्ण करायला पाहिजे. पण हे सगळं स्वतःहून नाही करायचं, कधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नाही करायचं. तर माझं असं म्हणणं आहे की योग्य आहार, योग्य तपासणी आणि योग्य वेळी उपचार, याच्यामुळे व्हिटॅमिन B12 ची कमतरता सहज टाळता येते आणि निरोगी जीवन जगता येते.
1: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.
2: थँक्यू.
0: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आज आम्हाला माहीत झाली अबाउट व्हिटॅमिन्स. सो थँक्यू सो मच.
2: थँक्यू.

0: एमजीएम युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
1: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
2: झालं रे, मी एमजीएम युनिव्हर्सिटी म्हणजेच एमजीएम युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
1: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
2: बीबीए, बीकॉम, एमबीए, फायनान्स, एचआर, हॉस्पिटल मॅनेजमेंट, पीजी डिप्लोमा, एमकॉम आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह एमबीए सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
1: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. एमजीएम युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: 98.8 FM साथ है तो बात है।
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज।
2: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वीनंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा। पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे। यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा।
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा विजिट mgmu.ac.in।
3: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक। आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी। MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6। कॉन्टॅक्ट नंबर 9860679130। MGM पेट केअर।
4: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
5: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
4: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू। ऑल्सो डिरेक्ट admission in B pharmacy second year. Avail attractive scholarships.
5: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस। गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा।
4: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in।
6: एडमिशन ओपन MGM यूनिवर्सिटी स्कूल ऑफ इंजिनियरिंग एंड टेक्नोलॉजी। प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कंप्यूटर साइंस एंड इंजिनियरिंग, IoT, साइबर सिक्युरिटी इंक्लूडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस एंड इंजिनियरिंग साइबर सिक्योरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग VLSI डिजाइन एंड टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, रोबोटिक्स एंड ऑटोमेशन। फॉर एडमिशन विजिट mgmu.ac.in और कॉन्टैक्ट 9371714253 और विजिट MGM कैंपस N6 सिडको छत्रपति संभाजीनगर।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य

0: अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
3: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
2: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
3: BBA, BCom, MBA, Finance, HR, Hospital Management, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
2: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट mgmu.ac.in.
2: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
5: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: डॉक्टर इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7844.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और ऑल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डायटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NCT, छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: Education is the right choice. It doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patekar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 937171-4254.
1: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
2: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 99.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश एमए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जपानीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 और 9371714259
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स
2: AI मशीन लर्निंग IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल इंजिनिअरिंग जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं सोच बदलो इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो अच्छा जॉब तो मिलना ही है विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84
4: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही
5: झालं रे मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे
4: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत
5: BBA BCom MBA फायनान्स HR हॉस्पिटल मॅनेजमेंट PG डिप्लोमा MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा याशिवाय तज्ञ प्राध्यापक सुसज्ज लॅब बेस्ट कॅम्पस आणि बरच काही
4: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783899 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या MGM युनिव्हर्सिटी तुमच्या यशाचा मार्ग

0: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 15 नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट mgmu.ac.in.
2: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट mgmu.ac.in और कॉन्टॅक्ट 9371714253 और विजिट MGM कॅम्पस N6 CIDCO छत्रपती संभाजीनगर.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
1: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 9.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश एमए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जपानीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 और 9371714259
2: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग टेस्ट और एमबीएस दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप टेस्टी स्टार्टर्स मलाई टिक्का कबाब चिकन तंदूरी मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी रूफटॉप एम्बियंस अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर बीड बायपास रोड छत्रपति संभाजीनगर
3: इंजिनियरिंग ची डिग्री है पण हाता जॉब नाही ना
4: कारण थ्योरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रैक्टिकल स्किल्स
3: AI मशीन लर्निंग IoT हे तर ऑटोमेशन से अविभाज्य घटक आहेतच पण याच बरोबर सेंसर टेक्नॉलॉजी कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला आणि इथेच आज अनिवार्य आहे इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केले UDICE
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं सोच बदलो इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो अच्छा जॉब तो मिलना ही है विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84
5: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही
6: झालं रे मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे
5: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत
6: BBA BCom MBA फायनान्स HR हॉस्पिटल मॅनेजमेंट PG डिप्लोमा MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा याशिवाय तज्ञ प्राध्यापक सुसज्ज लॅब बेस्ट कॅम्पस आणि बरच काही
5: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या MGM युनिव्हर्सिटी तुमच्या यशाचा मार्ग

0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
2: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और एमबीएस दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बायपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
3: इंजिनियरिंग ची डिग्री है पण हाता जॉब नाही ना?
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रैक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशन चे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेंसर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
5: तुझा अजूनही डिसाइड झाला नाही?
6: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
5: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
6: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
5: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 9371714254.
1: Dinner ka mood ho ya family outing, taste or MBS dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milengi delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, chicken tandoori, mutton bona aur Meena's special chicken biryani. Rooftop ambience, amazing taste aur full family vibes. Meena's Kitchen Family Garden Restaurant and Cheers Corner. Bombay Heights 9th floor, Bid Bypass Road, Chhatrapati Sambhaji Nagar.
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
3: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
4: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
3: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
4: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942

0: Let's talk about healthy life. You are listening MGM 90.8 FM. RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि हेल्दी लाईफ सेगमेंट मध्ये आज आपण बोलणार आहोत व्हिटॅमिन B12 याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम फ्रॉम MGM हॉस्पिटल. तर मॅम, आजचा आपला टॉपिक B12 आहे. तर व्हिटॅमिन B12 म्हणजे नेमकं काय?
1: जसं आपण आधी बोललो होतो की दोन प्रकारचे घटक असतात व्हिटॅमिनचे, तर हा दुसऱ्या प्रकारच्या येतो, वॉटर सोल्युबल ज्याला आपण म्हणतो. तर व्हिटॅमिन B12 हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे, जे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे. याला आपण कोबालामिन असंही म्हणतो. आणि या व्हिटॅमिनच्या रेणूमध्ये कोबाल्ट तुम्ही ऐकलंच असेल. कोबाल्ट हा धातू असल्यामुळे त्याला कोबालामिन हे असं नाव दिलेलं आहे. लाल रक्तपेशी म्हणजे RBC निर्मितीसाठी आणि मज्जासंस्थेचे आरोग्य म्हणजे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमसाठी आणि DNA तयार होण्यासाठी ह्या व्हिटॅमिन B12 अति आवश्यकता असते.
0: आणि मॅम, व्हिटॅमिन B12 वेगवेगळे प्रकार कोणते?
1: हा, याचे वेगवेगळे प्रकार असतात. तर कोबाल्ट हा जो धातू आहे त्याला कोणता घटक जोडला जातो यावर याचा प्रकार निर्भर करतो. जसं याचे चार प्रकार असतात, ज्याला आपण सायनो कोबालामिन, हायड्रॉक्सी कोबालामिन, मिथाईल कोबालामिन आणि एडिनोसाईल कोबालामिन असं म्हणतो. तर सायनो कोबालामिन म्हणजे हा सर्वात अधिक वापरला जाणारा पूरक प्रकार आहे. हायड्रॉक्सी कोबालामिन जो आपल्याला इंजेक्शनच्या स्वरूपात वापरला जातो, जो व्हिटॅमिन B12 आपण घेतो. नंतर मिथाईल कोबालामिन हा आपल्या CNS साठी कार्यरत असतो. नंतर एडिनोसाईल कोबालामिन हा आपल्या RBC किंवा पेशींच्या ऊर्जा निर्माण करण्यासाठी महत्वाचा प्रकार आहे. तर असे याचे चार प्प्रकार आहे व्हिटॅमिन B12.
0: आणि मॅम, यातील शरीरासाठी सर्वात उपयोगी प्रकार कोणते?
1: शरीरासाठी उपयोगी प्रकार याच्यातले मुख्य दोन आहे, ज्याला आपण मिथाईल कोबालामिन आणि एडिनोसाईल कोबालामिन असं म्हणतो. मिथाईल कोबालामिन हा जो प्रकार आहे तो आपल्या ब्लड मध्ये असतो आणि एडिनोसाईल कोबालामिन हा आपल्या लिव्हर मध्ये स्टोर होतो. हा जरी वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन असला म्हणजे पाण्यात विरघळणारा, तरी हा एकमात्र असा व्हिटॅमिन आहे पाण्यात विरघळणारा जो आपल्या लिव्हर मध्ये काही प्रमाणात स्टोर होत असतो.
0: एक्झॅक्टली व्हिटॅमिन B12 काय, कशा प्रकारे हे काम करतं याबद्दल आता आपण जाणून घेतलं. आपण अजून बोलूयात, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश एमए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जपानीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 और 9371714259
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स
2: AI मशीन लर्निंग IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल इंजिनिअरिंग जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं सोच बदलो इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो अच्छा जॉब तो मिलना ही है विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784
4: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही
5: झालं रे मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे
4: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत
5: BBA BCom MBA फायनान्स HR हॉस्पिटल मॅनेजमेंट PG डिप्लोमा MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा याशिवाय तज्ञ प्राध्यापक सुसज्ज लॅब बेस्ट कॅम्पस आणि बरच काही
4: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783891 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या MGM युनिव्हर्सिटी तुमच्या यशाचा मार्ग

0: घ्यायचं आहे, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट mgmu.ac.in.
2: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
5: एडमिशन ओपन MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: वेलकम बैक, यू आर लिस्निंग MTM 90.8 FM, आरजे अदनान तुमच्या सोबत आहे. आणि हेल्दी लाईफ यामध्ये आज आपण बोलत आहोत व्हिटॅमिन B12 बद्दल. आपल्या सोबत आहेत डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम फ्रॉम MGM हॉस्पिटल.
1: आणि व्हिटॅमिन B12 हे कोणत्या पदार्थातून मिळू शकते?
2: व्हिटॅमिन B12 हे जे आहे ते प्रामुख्याने जसं जे नॉन व्हेजिटेरियन्स आहे, जे मांस खातात, मासे, अंडी किंवा जे दूध आणि डेअरी प्रोडक्ट्स खातात किंवा चिकन खातात, या सगळ्यांमध्ये भरभरून व्हिटॅमिन B12 असतो. आणि तसेच जे आपली आतडी असते तर त्यातून काही उपयुक्त जीवाणू देखील असतात जे थोड्या प्रमाणात हा व्हिटॅमिन B12 तयार करू शकतो आपल्यासाठी. आणि थोड्याफार प्रमाणात हे दही मध्ये लॅक्टोबॅसिलाय असतं, त्याच्यातून पण हे ते जे जीवाणू आहे ते आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीरपणे हे व्हिटॅमिन B12 निर्माण करू शकतात.
1: आणि आपल्या शरीराला दररोज किती व्हिटॅमिन B12 ची आवश्यकता असते?
2: हे पण फॉलिक ऍसिड सारखं कमी प्रमाणातच लागणारं व्हिटॅमिन आहे. तर सामान्य प्रौढ व्यक्तींसाठी दररोज सुमारे 2 मायक्रोग्राम या प्रमाणात व्हिटॅमिन B12 ची आवश्यकता असते. तसंच जर लहान मुलात जर आपण बघायला गेलो तर वयानुसार 0.5 ते 1.5 मायक्रोग्राम अशा प्रमाणात ते लागतं. नंतर आपण जर प्रेग्नेंट वुमेन किंवा लॅक्टेटिंग वुमेन ज्यांना म्हणतो आपण, त्यांच्यात 2.2 ते 2.6 या मायक्रोग्राम प्रमाणात ते लागतं.
1: आणि व्हेजिटेरियन लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता जास्त प्रमाणात आढळते, हे खरे आहे का?
2: हे एकदम खरे आहे की व्हिटॅमिन B12 हे नैसर्गिकरित्या, जसं आधी सांगितलं मी की ते प्रामुख्याने जे प्राणीजन्य अन्न आहे त्याच्यातूनच आपल्याला ते मिळत असतं. त्याच्यामुळे जे लोक हे खात नाही, जसं जे पूर्णपणे शाकाहारी आहार घेणारे लोक असतात, विशेषतः जे दूध आणि दूधजन्य पदार्थ किंवा डेली प्रोडक्ट जे खात नाही, जे घेत नाही, त्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता होण्याचा अधिक धोका असतो.
0: तर डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम सोबत आपण अजून बोलणारच आहोत अबाउट व्हिटॅमिन B12 बद्दल, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: 7620322186 और 7017008546 MGM University NCC छत्रपती संभाजीनगर
1: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM University मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
2: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
3: ऍडमिशन्स ओपन फॉर

0: आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन खूप महत्वाचं आहे याबद्दलच आज आपण बोलत आहोत. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम फ्रॉम MGM हॉस्पिटल. तर व्हिटॅमिन B12 बद्दल आपण बोलत आहोत.
1: आणि मग शाकाहारी व्यक्तींनी व्हिटॅमिन B12 ची कमतरता टाळण्यासाठी काय करावे?
2: एकदम चांगला प्रश्न आहे. जे शाकाहारी व्यक्ती असतात, जर दूध, दही, ताक, पनीर या गोष्टी जर यांचा आहार घेतला किंवा यांचा समावेश केला त्यांच्या आहारात, तर ते एक रित्या कमी होऊ शकतं. किंवा ज्यांना यांचाही वापर शक्य नाही आहे, जे वीगन असतात, जे दूध वगैरे पण नाही घेत, डेअरी प्रोडक्ट्स नाही घेत, त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता आढळू शकते. तर त्यांनी काय करावं, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त तपासणी करावी आणि रक्त तपासणीतून जर दिसलं की त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता आहे, तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन B12 च्या गोळ्या मिळतात, कॅप्सूल मिळतात किंवा इंजेक्शन पण असतात, ते घ्यावेत. पण स्वतःहून औषधं सुरू नाही करावी, ते जे घ्यायचं त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे.
1: आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता कोणामध्ये जास्त आढळते?
2: जसं आपण बघू, जसं पूर्णपणे जे शाकाहारी व्यक्ती आहेत जे मी आधी सांगितलं त्यांच्यात आढळू शकते, किंवा ज्यांच्यामध्ये रक्तक्षय असलेल्या ज्या महिला असतात, ज्यांना एनिमिया आपण म्हणतो त्यांच्यामध्ये, किंवा वृद्ध व्यक्तींमध्ये, किंवा पोट किंवा लहान आतड्यांचे शस्त्रक्रिया झालेले जे रुग्ण आहे, कारण हे व्हिटॅमिन B12 जे पोटा थ्रू एब्झॉर्ब होतं. जर पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा आतडीची शस्त्रक्रिया झाली असेल तर ते त्याचं एब्झॉर्प्शन कमी होतं त्या व्यक्तींमध्ये, किंवा ज्यांची पचन संस्थेचा ज्यांना आजार असेल अशा व्यक्तींमध्ये, रुग्णांमध्ये, किंवा प्रेग्नन्सीमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन B12 ची कमतरता जास्त आढळते.
0: सो मॅडम सोबत आपण अजून जाणून घेऊया अबाउट व्हिटॅमिन B12. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: If education is the right choice, it doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 937171-4254.
1: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
2: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 99.

0: Let's talk about vitamins. You're listening to MGM 90.8 FM. Ablesa bata hai the Dr. Manjusha Hure ma'am from MGM Hospital. Hospital tar apan vitamin B12 badal janun ghet ahot.
1: Ani vitamin B12 chi kamtarta zalyas konti lakshane disu yetat?
2: Survatila kasa hoil ki vyaktila thakva janvel किंवा त्याला अशक्तपणा चक्कर येणे असं वाटू शकते. नंतर ते रक्तशय दिसून पण येईल. मग त्याच्यानंतर जर कमतरता झाली तर जे आपलं CNS असतं, सेंट्रल नर्वस सिस्टीम, त्याच्यावर मुख्यतः परिणाम होत असतो. तर त्याच्यामुळे काय होईल, हातापायाला मुंग्या येणे सुरू होतील, नंतर बधीरपणा येईल, नंतर चालताना तोल जाण्याचं प्रमाण वाढेल, पायातील संवेदना कमी होतील, नंतर स्मरणशक्ती आणि एकाग्रता पण कमी होईल. या सगळ्या गोष्टींवर जर वेळेस आपण उपचार नाही केला तर हे अति वाढत जातं. तर ही छोटी छोटी लक्षणे आहे, पण आपल्या लक्षात येणार सारखी लक्षणे आहे आणि त्याच्यावर त्वरित उपाय करता येईल आपल्याला.
1: व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे रक्तावर काय परिणाम होतो?
2: व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे मेगॅलोब्लास्टिक एनेमिया या नावाचा रक्तक्षय होतं. एनेमियामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, त्यातला एक आहे मेगॅलोब्लास्टिक एनेमिया. यामध्ये जे RBC असतात, लाल रक्तपेशी, त्यांचा आकार वाढून जातो. तर हा एकटा B12च्या कमतरतेमुळे नाही होत, तर हे फॉलिक ऍसिड आणि B12 दोघांच्याही मिळून कमतरतेमुळे होत असतो. म्हणून त्याच्यामुळे आपल्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि आपल्याला सतत अशक्तपणा जाणवतो. तर हा मेगॅलोब्लास्टिक एनिमिया हा एक प्रकार जो आहे एनिमियाचा, तो या B12च्या कमतरतेमुळे होतो.
1: आणि यासाठी उपचार कोणते?
2: उपचार एकदम सोपे आहे. जी पण कमतरता आहे त्याचं कारण शोधून काढायचं, जसं जे मी कारणं सांगितली वेगवेगळी, त्याच्यापैकी कुठलं कारण आहे ते शोधून काढायचं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यांनी ते जे कारण आहे त्याच्यावर उपाय करायचा. व्हिटॅमिन B12च्या गोळ्या सुरू करायच्या, किंवा जर व्हिटॅमिन B12चं प्रमाण अगदीच कमी असेल तर इंजेक्शनाद्वारे पण व्हिटॅमिन B12 आपल्याला घेता येते. आणि बऱ्याच वेळा फॉलिक ऍसिडची पण कमतरता असते त्याच्यासोबत, तर दोघांचंही सोबत एकसाथ घेणं गरजेचं आहे. फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन B12 हे दोघही कॉम्बिनेशन मध्ये एकत्र करून घ्यायला.
0: डॉक्टर मंजुषा हिवरे मॅम सोबत आपण अजून बोलणारच आहोत अबाउट व्हिटॅमिन B12 बद्दल, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
4: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
5: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
4: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
5: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
4: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783899 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: आहार जो आहे हा विटामिन बी 12 चा सर्वोत्तम स्रोत आहे. जे पूर्णपणे शाकाहारी आहे किंवा जे प्रेग्नंट असतात किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत जसं तुम्ही विचारलं होतं आणि ज्यांना रक्तक्षय असलेल्या व्यक्तींना या सगळ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानी वेळोवेळी तपासणी करून घ्यायला पाहिजे. विटामिन बी 12 च्या गोळ्या किंवा इंजेक्शन हे घेऊन त्याचं प्रमाण पूर्ण करायला पाहिजे. पण हे सगळं स्वतःहून नाही करायचं, कधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नाही करायचं. तर माझं असं म्हणणं आहे की योग्य आहार, योग्य तपासणी आणि योग्य वेळी उपचार याच्यामुळे विटामिन बी 12 ची कमतरता सहज टाळता येते आणि निरोगी जीवन जगता येते.
1: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.
0: थँक्यू.
1: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आज आम्हाला माहीत झाली अबाउट विटॅमिन्स. सो थँक्यू सो मच.
0: थँक्यू.
2: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
3: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
2: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
4: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम BTech 4 years आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर science and engineering, cyber security, electronics engineering, VLSI design and technology, electrical engineering, robotics and automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM campus N6 Sidco, Chhatrapati Sambhajinagar.

0: सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
1: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: Education is the right choice. It doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 937171-4254.
1: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
2: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश एमए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जपानीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 और 9371714259
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स
2: AI मशीन लर्निंग IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट and control engineering जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं सोच बदलो इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो अच्छा जॉब तो मिलना ही है विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84
4: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही
5: झालं रे मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे
4: इथे कोणते कोणते कोर्सेस आहेत
5: BBA BCom MBA फायनान्स HR हॉस्पिटल मॅनेजमेंट PG डिप्लोमा MCom आणि एक वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा याशिवाय तज्ञ प्राध्यापक सुसज्ज लॅब बेस्ट कॅम्पस आणि बरच काही
4: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 89 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या MGM युनिव्हर्सिटी तुमच्या यशाचा मार्ग

0: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 15 नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा विजिट mgmu.ac.in.
2: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
5: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट mgmu.ac.in और कॉन्टॅक्ट 9371714253 और विजिट MGM कॅम्पस N6 CIDCO छत्रपती संभाजीनगर.